रहो हर नाले, साचे साहेबा क्या नाहीं घर तेरा, घरता तेरा सब किछ है, जिस देह सो पावे सदा सिफत सलाह तेरी, नाम मन वसावे, नाम जिनकै मन वसिया वाजे शब्द कनेरे, कह नानक सच्चे साहिब क्या नाहीं घर तेरा, साचा नाम मेरा आधारो, साच नाम आधार मेरा, जिन भुखा सब गवाईया, कर शांत सुख मन आए वसिया, जिन इच्छा सब पुजाईया, सदा कुर्बान कीता गुरु विटहो, जिस दिया एह वडियाईया, कह नानक सुनो संतो शब्द तरहो प्यारो, साचा नाम मेरा आधारो, वाजे पंच शब्द तित कर सभागै, कर सभागै शब्द वाजे कला जित कर धारिया, पंच दूत तुद वस कीते काल कंटक मारिया, तुर कर्म पाया तुद जिनको से नाम हर कै लागे, कह नानक तह सुख हुआ, तित कर अनहद वाजे साची लवै।